रक्त बिंद की मड़ी न होती, मित कीमत नहीं पाई, वर्ण पेख असरूप न जापी, क्यों कर जापस सचा, नानक नाम रते बैरागी, एब तव साजो सचा, हिरदा दे न होती औदू, तौ मन सुन रहे बैरागी, नाभ कमल अस्थंभ न होतो, ता निज कर बसतो पवन अनरागी, रूप न रेखिया जात न होती, तौ अकुलीन रहतो शब्द सोसार, गौन गगन जब तबे न होतो, तिर पवन जोत आपे निरंकार, वर्ण पेख अस रूप सु एको, एको शब्द विडाणी, साथ बिना सूचा को नाही, नानक अकथ कहानी, केत केत बिद जग उपजे पुरखा, केत केत दुख बिन सजाई, होमे विज जग उपजे पुरखा, नाम विसरे दुख पाई, गुरमुख होवे सो ज्ञान तत् विचारे, होमे शब्द जलाए, तन मन निर्मल निर्मल बाणी, साते रहे सुमाए, नामे नाम रहे बैरागी, सच रखिया उर तारे, नानक बिन नावे जो कदे ना होवे, देखो हृदय विचारे, गुरमुख साज शब्द विचारे कोए, गुरमुख सत बाणी प्रगट होए, गुरमुख मन पीजे विरला बूझे कोए, गुरमुख निज कर वासा होए, गुरमुख जोगी जुगत पछाणे, गुरमुख नानक एको जाने, बिन सतगुर सेवे जोग न होई, बिन सतगुर भेटे मुक्त न होई, बिन सतगुर भेटे नाम पाया न जाए, बिन सतगुर भेटे महा दुख पाए, बिन सतगुर भेटे महा गर्भ गुबार, नानक बिन गुरमुआ जन्म हार, गुरमुख मन जीता होमे मार, गुरमुख साज रखिया उर तार, गुरमुख जा जीता जम काल मार विदार, गुरमुख दर गए न आवे हार, गुरमुख मेल मिलाए सो जाने, नानक गुरमुख शब्द पछाणे, शब्द कन बेड़ा सुन तू औदू, बिन नावे जोग न होई, नामे राते अन दिन माते, नामे ते सुख होई, नामे ही ते सब प्रगट होए, नामे सोजी पाई, बिन नावे पेख करे बो तेरे, सच्चे आप खुवाई, सतगुर ते नाम पाई गए औदू, जोग जुगतता होई, कर विचार मन देखो नानक, बिन नावे मुक्त न होई, तेरी गत मत तू है जाने, क्या को आख वखाणे, तू आपे गुप्ता आपे प्रगट, आपे सब रंग माणे, साधक सिद्ध गुरु बहु चेले,

देवे तू आपे सहसा गणत न ताहा हे पल सच्चे तेरे दरबारे सबदे सेवन पाए प्यारे नानक नाम रते बैरागी नामे कार्य सोहा हे मारू महला तीजा मेरे पर सच एक खेल रचाया कोई न किसी जिया उपाया आपे फर्क करे वेख विकसे सब रस देही माहा हे वाजे पौन ते आप बजाए सिर शक्ति देही मैं पाए गुर प्रसादी उल्टी होवे ज्ञान रतन शब्द ताहा हे अंधेरा चानने आपे किया एको वरते अवर न बिया गुर प्रसादी आप शाने कमल विकसे बुद ताहा हे अपनी गहन गद आपे जाने होर लोग सुन सुन आख वखाने ज्ञानी होवे सो गुरमुख बूझे साची सिरत सलाहा हे देखी अंदर वस्त अपारा आपे कपट खुलावन हारा गुरमुख सहजे अमृत पीवे तृष्णा अग्न बुझाहा हे सबर देही अंदर पाए विरले को गुरु शब्द बुझाए अंदर खोजे शब्द सलाहे बाहर काहे जाहा हे विर चाखे साध किसे न आया गुर के शब्द अमृत पी आया अमृत पी अमरा पद होए गुर के शब्द रसताहा हे आप शाने सो सब गुण जाने गुर के शब्द हर नाम खाने अन दिन नाम रता दिन राती माया मोह चुकाहा हे गुर सेवा ते सब कुछ पाए होमे मेरा आप गवाए आपे कृपा करे सुखदाता गुर के शब्दे सोहा हे गुर का शब्द अमृत है बाणी अंधन घर का नाम वखाणी हर घर सच्चा बसे कट अंतर सो काट निर्मल ताहा हे सेवक सेवे शब्द सलाह है सदा रंगराते हर गुण गाव है आपे बगसे शब्द मिलाए परमल वास मन ताहा हे शब्दे अकथ कथे साला हे मेरे प्रसाचे वे प्रवाहे आपे गुणदाता शब्द मिलाए शब्दे कारस ताहा हे मन पूला ठौर न पाए जो तुर लिखिया सो कर्म कमाए बिखिया राते बिखिया खोजे मर जन्मे दुख ताहा हे आपे आप आप साला हे तेरे गुण प्रा तुझी माहे तू आ सच्चा तेरी बाणी सच्ची आपे अलख अथाहा हे बिन गुरदाते कोई न पाए लाकोटी जे कर्म कमाए गुर कृपा ते कट अंतर वस्या सब दे सच सलाहा हे छे दिन मिले तुर आप मिलाए साची बाणी शब्द सुहाए नानक जान गुण गावे निसाचे गुण गावे गुणी समाहा हे मारू महला तीजा नेचर एक सच्चा सा सोई पूरे गुरते सोजी होई हरस पीने सदा त्याइन गुरमत सील सनाहा हे अंदर रंग सदा सचियारा गुर के शब्द हर नाम प्यारा नौ नाम से आकट अंतर छोड़या माया का लाहा हे रही तरा जे दुरमत दोई बिन सदगुर से वे एक न होई एक त्याइन सदा सुख पायन निचल राज तनाहा हे आमन जाना रखे न कोई जमन मरण तिसे ते होई गुरमुख साचा सदा त्याव हो गत मुगत तसे ते पाहा हे सत्संग सदगुरु द्वारे होमे क्रोध शब्द निवारे सदगुर सेव सदा सुख पाईये तीर संतोग सब ताहा हे होमे मो उपजे संसारा सब जग बिन से नाम सारा बिन सदगुर सेवे नाम न पाईये नाम सच्चा जग लाहा हे सच्चा अमर शब्द सुहाया पंच शब्द मिलवाजा वाया सदा कार्य सत नाम सुहेला बिन शब्दे कार्य के खाहे खिन में हसे खिन में रोवे दूजी तो मत कार्य ना होवे संजोग विजो करते लिख पाए कीर्तना चले चलाहा हे जीवन मुक्त गुर शब्द कमाए हर सु सदगी रहे सुमाए गुर कृपा ते मिले वड्याई होमे रोग न ताहा हे रस कद खाए पिंड वधाए पेख करे गुर शब्द ना कमाए अंतर रोग मां दुख पारी पिष्टा माहे समागा हे वेद पढ़े पढ़ बाद वखाणे घट में ब्रह्म ते शब्द ना पछाणे गुरमुख होवे सो तत बिलोवे रसना हर्ष ताहा हे
ہر وقت چھوٹے باہر تاوے من اندھے سادنا پاوے انس راتی اسنا فیکی بولے ہر سمول نہ تاغا گے منمک دیکھی پرم پتارو دورمت مرے نت ہوئے کھوارو کام کرود من دوجے لایا سب نے سگنا تاغا گے کنچن دیکھی سبد پتارو اندر پوگ پوگے خرسوں پیارو میلا اندر غیر محل پائے پانا بج سماغا گے آپے دیوے دیمن ہارا تس آگے نہیں کسے کا چارا آپے بگسے سبد ملائے تے دا سبد اتھاغا گے جیو پینڈ سب گے تس کیرا سچا صاحب ٹھاکر میرا نانک گربانی گھر پایا ہار جپ جاب سماغا گے مارو محلہ تیجا گرمخ ناد بید بیچار گرم گیان تیان آپار گرمخ کار کرے پرا پاوے گرمخ پورا پائیں دا گرمخ منما الٹ پراوے گرمخ بانی ناد بجاوے گرمخ سچرتے بیراگی نکرواسا پائیں دا گر کی سا کی امرت پاکی سچے سبدے سچ سو پاکی سدا سچ رنگ راتا من میرا سچے سچ سمائیں دا گرمخ من نرمل ست سرناوے مائل نہ لاگے سچ سماوے سچو سچ کماوے سدگی سچی پگد رڑائیں دا گرمخ سچ بہنی گرمخ سچ نینی گرمخ سچ کماوے کرنی سدگی سچ کہے دن راتی اورا سچ کہائیں دا گرمخ سچی اوتم بانی گرمخ سچو سچ وکھانی گرمخ سسے وے سچو سچا گرمخ سبد سنائیں دا گرمخ ہووے سو سوجی پائے ہومے مایا پرم گوائے گر کی پوڑی اوتم اوچی در سچے ہر گن گائیں دا گرمخ سرسنجم کرنی سار گرمخ پائے موہ دوار پائے بھگت سدا رنگ راتا آپ گوائے سمائیں دا گرمخ ہووے من کھوج سنائے سچے نام سدا لو لائے جو تس پاوے سوئی کرسی جو سچے من پائیں دا جانت پاوے سدگرو ملائے جانت پاوے تا من وسائے اپنے پانے سدا رنگ راتا پانے من وسائیں دا من کرم کرے سو چیجے بہتے پیخ کرے نی پیجے دیکھیا راتے دکھ کماوے دکھے دکھ سمائیں دا گرمخ ہووے سو سکھ کمائے مرن جیون کی سو جی پائے مرن جیون جو سم کر جانے تو میرے پرا پائیں دا گرمک مرے سو ہے پروان آمن جانا سبد پشان مرے نہ جمے نہ دکھ پائے من ہی منے سمائے دا سیبڑ پاگی جننی سدگر پایا ہو میں وچو مو چکایا من نرمل پھر مائل نہ لگ گئے در سچے صوبہ پائیں دا آپے کرے کرائے آپے آپے ویکھے تھاویو تھاپے گرمک سیوا میرے پرا پاوے سجن لکھے پائیں دا گرمک سچو سچ کماوے گرمک نرمل مائل نہ لاوے نانک نام رتے ویچاری نامے نام سمائیں دا مارو محلہ تیجا آپے سرٹ حکم سب ساجی آپے تھاپ تھاپنے واجی آپے نیاو کرے سب سچا سچے سچ ملائیں دا کایا کوٹ گئے آکارا مایا مو پسریا پاسارا بن سبدے پسمے کی تیری کھیہو کھیر لائیں دا کایا کنچن کوٹ اپارا جس جرویا سبد اپارا گرمخ گاوے سدا گن ساتے مر پریتم سب پائیں دا کایا ہر مندر ہر آپ سوارے تیز ہر جو وسے مرارے گر کے سبد ونجن واپاری ندری آپ ملائیں دا سو سوچا جے کرودھ نوارے سبدے بوجھے آپ سوارے آپے کرے کرائے کرتا آپے من وسائیں دا نرمل پگت ہے نرالی من تن تھوے سبد ویچاری آن دن سدا رہے رنگ راتا کر کرپا پگت کرائیں دا اس من مندر میں منو آتا وے سکھ پلر تیاگ مہا دکھ پاوے بن سگر پیٹے ٹھور نہ پاوے آپے کھیل کرائیں دا آپ اپرمپر آ ویچاری آپے ملے کرنی ساری کیا کو کار کرے ویچارا
आपे बगस मलाएदा आपे सतगुरु मेले पूरा सच्चे शब्द महाबल सूरा आपे मेले दे वड्याई सच्चे सोचत लाएदा कर ही अंदर सच्चा सोई गुरमुख विरला बूझे कोई नाम दान वसिया कट अंतर रसना नाम ते आएदा जसंतर पवे अंतर नहीं पाले माया मुहे बद्दा जमकाले जम की फासी कभू ना टूटे दूजे पाए परमाएदा जब तब संजम होर कोई नाही जावला गुर का शब्द ना कमाही गुर के सद मिलिया सज पाया सच्चे सच समाएदा काम क्रोध सबर संसारा बहु कर्म कमावे सब दुखा पसारा सब गुर सेवे से सुख पावे सच्चे शब्द मिलाएदा पौन पानी है बै संतर माया मोह वरते सब अंतर जिनकी तेजा तसे पछाणे माया मोह चुकाएदा एक माया मोह गर्भ वे आपे होमे होए रहे है आपे जम काले की खबर न पाई अंत गया पछताएदा जिन उपाय सोबित जाने गुरमुख देवे शब्द पछाणे नानक दास कहे बेनंती सच नाम चित लाएदा मारू महला तीजा आ जुगाद दया पद दाता पूरे गुर के शब्द पछाता तुझनु सेवे से तुझे सुमावे तू आपे मेल मलाएदा अगम अगोचर कीमत नहीं पाई जी जंत तेरी सरनाई ज्यों तू पावे तिवे चलावे तू आपे मार्ग पाएदा है पी सच्चा हो सी सोई आपे साजे अवर ना कोई सबना सार करे सुखदाता आपे रिजक पहुंचाएदा अगम अगोचर अलख पारा कोई ना जाने तेरा परवारा अपना आप शाने आपे गुरमती आप बुझाएदा पाताल पुरिया लो आकारा तेज वरते हुक्म करारा हुक्मे साजे हुक्मे ढाहे हुक्मे मेल मलाएदा हुक्मे बूझे हुक्म सलाहे अगमे गोचर वे परवाहे जेही मत दे सो होवे तू आपे शब्द बुझाएदा आंध आर जा सीधी जाए रैण दिन दो साखी आए मन अंध न चेते मूड़ा सिर ऊपर काल रू आएदा मन तन शीतल गुर चरणी लागा अंतर परम गया पाओ भागा सदा आनंद सच्चे गुण गावे सच बाणी बोलाएदा जिन तू जाता कर्म विधाता पूरे भाग और शब्द पछाता जात पात सच सच्चा ससोई हो में मार मिलाएदा मन कठोर दूजे पाए लागा परमे पूला फिरे अपागा कर्म होवे ता सतगुर सेवे सहजे ही सुख पाएदा लख चौरासी आप्यो पाए मानस जन्म गुर भगत रड़ाए बिन भगती बिष्टा विच वासा बिष्टा विच फिर पाएदा कर्म होवे गुर भगत रड़ाए बिन कर्मा क्यों पाया जाए आपे करे कराए करता जो फावे तिवे चलाएदा सिमरत सास अंत न जाने मूर्ख अंधा तत ना पछाणे आपे करे कराए करता आपे परम भुलाएदा सब कुछ आपे आप कराए आपे सिर सिर तंदे लाए आपे थाप थापे वेखे गुरमुख आप बुझाएदा सच्चा साहेब गैर गंभीरा सदा सलाही तामन तीरा अगम अगोचर कीमत नहीं पाई गुरमुख मन वसाएदा आप निरालम होर तंदे लोई गुर प्रसादी बूझे कोई नानक नाम से कट अंतर गुरमती मेल मिलाएदा मारू महला तीजा जो शक्ति कियो गुबारा तू आपे जाने सृजनहारा होर क्या को कह के आख वखाणे तू आपे कीमत पाएदा ओ अंकार सब श्रेष्ठ उपाई सब खेल तमाशा तेरी वड्याई आपे वेग करे सब साचा आपे पन कढ़ाएदा बारी गर एक बारी पाई पूरे गुरते नजरी आई सदा अलिप्त रह गुर शब्दी सचे सुचित लाएदा बाजे बाजे तुन आकारा आ बजाए बजामन हारा घड़ घड़ पौन वह एक रंगी मिल पवने सब बजाएदा करता करे सुनिचो होवे गुर के शब्दे होमे खोवे गुर प्रसादी किसे दे वड्याई
नामो नाम ध्याएं दा गुर सेवे जेवड होर लाहा नाही नाम मन वसे नामो सालाही नामो नाम सदा सुख दाता नामो लाहा पाए दा बिन नावे सब दुख संसारा बहु कर्म कमावे वदे विकारा नाम न सेवे क्यों सो पाईए बिन नावे दुख पाए दा आप करे तय आप कराए गुर प्रसादी किसे बुझाए गुरमुख होवे से बंधन तोड़े मुक्ति कह कर पाए दा गंत गणे सो जले संसारा सहसा मूल ना चुके विकारा गुरमुख होवे सो गंत चुकाए सच्चे सच समाए दा जे सज दे ता पाए कोई गुर प्रसादी प्रगट होई सच नाम सारा हे रंग राता गुर कृपा ते सुख पाए दा जब तब संजम नाम प्यारा किलवे काटे काटन हारा हर के नाम तां मनसी तल होआ सहजे सहज समाए दा अंतर लो मन मैले मन लाए मैले कर्म करे दुख पाए कूड़ो कूड़ करे वापारा कूड़ बोल दुख पाए दा निर्मल बाणी को मन वसाए गुर प्रसादी सहसा जाए गुर के पाने चले दिन राती नाम चेत सुख पाए दा आप सरंदा सच्चा सोई आ उपाय पाए सोई गुरमुख होवे सो सदा सलाहे मिल साचे सुख पाए दा अनेक जतन करे इंद्री वस न होई काम क्रोध जले सब कोई सतगुर सेवे मन वस आवे मन मारे मने सुमाए दा मेरा तेरा तुदे आपे किया सब तेरे जंत तेरे सब जिया नानक ना सुमार सदा तू गुरमती मन वसाए दा मारू महला तीजा हर जू दाता अगम अथाह ओस दिल ना तुमाए वे परवाह इसनु अपड़ न सके कोई आपे मेल मलाए दा जोज करे सुनेचो होई जिस बन दाता अवर ना कोई जिसनु नाम दान करे सो पाए गुर सबदी मेल आए दा चौदे पवन तेरे खट नाले सब गुर दिखाए अंतर नाले नावे कावा पारी होवे गुर सबदी को पाए दा सतगुर सेवे सहज आनंदा फिर दे आए बुठे गोविंदा सहजे भगत करे दिन राती आपे भगत कराए दा सतगुर ते विछड़े तिनी दुख पाया अंदर मारगे दुख सबाया मथे काले महल ना पावे दुख ही विच दुख पाए दा सतगुर सेवे से बड़ भागी सहज पाए सच्ची लिव लागी सचो सच कमावे सदगी सच्चे मेल मलाए दा जिसनु सच्चा दे सो पाए अंतर साच परम चुकाए सच सच्चे का आपे दाता जे देवे सो सच पाए दा आपे करता सवना का सोई जिसनु आप बुझाए बूझे कोई आपे बगसे दे वडियाई आपे मेल मलाए दा होमे करद्या जन्म गवाया आगे मोह न चूके माया अगे जम काल लेखा लेवे ज्यों तिलखाणी पीड़ाए दा पूरे पा गुर सेवा होई नदर करे ता सेवे कोई जम काल जिस नेड़ न आवे मैल सच्चे सुख पाए दा तिन सुख पाया जो तुद पाए पूरे पा गुर सेवा लाए तेरे हाथ के सब डियाई जे देवे सो पाए दा अंदर प्रकाश गुरु ते पाए नाम पदार्थ मन वसाए ज्ञान रतन सदा कट चानन अज्ञान अंधेर गवाए दा अज्ञानी अंधे दूजे लागे बिन पानी डुब मुए अपागे चलद्या कर दर अंदर न आवे जम दर बादा दुख पाए दा बिन सतगुर सेवे मुक्त न होई ज्ञानी त्यानी पूछो कोई सतगुर सेवे जिमिले वड्याई दर सच्चे सोभा पाए दा सतगुर नु सेवे तस आप मिलाए ममता काड़ सच लिव लाए सदा सच वणजे वापारी नामो लाहा पाए दा आपे करे कराए करता सबद मरे सोई जन मुक्ता नानक नाम से मन अंतर नामो नाम ध्याए दा मारू महला तीजा जोत करना सो कर पाया पाने विच को विरला आया पाणा मन ने सो सुख पाए पाणे वे सुख पाए दा गुरमुख तेरा पाणा भावे सहजे ही सुख सच कमावे पाणे नू लोचे बो तेरी
ਆਪਣਾ ਪਾਣਾ ਆ ਮਨਾਏਗਾ। ਤੇਰਾ ਪਾਣਾ ਮੰਨੇ ਤੂੰ ਮਿਲੇ ਤੁਦ ਆਏ, ਜਿਸ ਪਾਣਾ ਭਾਵੇ ਤੋ ਤੁਝੇ ਸਮਾਏ। ਪਾਣੇ ਵਿਚ ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ, ਭਾਣਾ ਕਿਸੇ ਕਰਾਏ ਦਾ, ਜਾਂ ਤੁਸ ਪਾਵੇ ਤਾਂ ਗੁਰੂ ਮਿਲਾਏ। ਗੁਰਮੁਖ ਨਾਮ ਪਦਾਰਥ ਪਾਏ, ਤੁਸ ਆਪਣੇ ਪਾਣੇ ਸਭ ਸ੍ਰਿਸ਼ਟ ਉਪਾਈ, ਜਿਸ ਨੂੰ ਪਾਣਾ ਦੇ ਤੁਸ ਭਾਏ ਦਾ। ਮਨਮੁਖ ਅੰਧ ਕਰੇ ਚਿਤਰਾਈ, ਭਾਣਾ ਨਾ ਮੰਨੇ ਬਹੁਤ ਦੁਖ ਪਾਈ। ਪਰਮੇ ਪੂਲਾ ਆਵੇ ਜਾਏ, ਕਰ ਮੈਲ ਨਾ ਕਬਹੂ ਪਾਏ ਦਾ। ਸਤਿਗੁਰ ਮਿਲੇ ਦੇ ਵਡਿਆਈ, ਸਤਿਗੁਰ ਕੀ ਸੇਵਾ ਤੁਰ ਫੁਰਮਾਈ। ਸਤਿਗੁਰ ਸੇਵੇ ਤਾਂ ਨਾਮ ਪਾਏ, ਨਾਮੇ ਹੀ ਸੁਖ ਪਾਏ ਦਾ। ਸਭ ਨਾ ਉਹ ਉਪਜੇ ਨਾ ਉਹ ਸ਼ੀਜੇ, ਗੁਰ ਕਿਰਪਾ ਤੇ ਮੰਤਨ ਪੀਜੇ। ਰਸਨਾ ਨਾਮ ਧਿਆਏ ਰਸ ਭੀਜੇ, ਰਸੀ ਤੇ ਰਸ ਪਾਏ ਦਾ। ਮਹਿਲੇ ਅੰਦਰ ਮਹਿਲ ਕੋ ਪਾਏ, ਗੁਰ ਕੇ ਸ਼ਬਦ ਸੱਚ ਚਿਤ ਲਾਏ। ਜਿਸ ਨੂੰ ਸੱਚ ਦੇ ਸੋਈ ਸੱਚ ਪਾਏ, ਸੱਚੇ ਸੱਚ ਮਿਲਾਏ ਦਾ। ਨਾਮ ਸਾਰ ਮਨ ਤਨ ਦੁਖ ਪਾਇਆ, ਮਾਇਆ ਮੋਹ ਸਭ ਰੋਗ ਕਮਾਇਆ। ਬਿਨ ਨਾਵੇ ਮਨ ਤਨ ਹੈ ਕੁਸ਼ਤੀ, ਨਰਕੇ ਵਾਸਾ ਪਾਏ ਦਾ। ਨਾਮ ਰਤੇ ਤੇ ਨਿਰਮਲ ਦੇਹ, ਨਿਰਮਲ ਹੰਸਾ ਸਦਾ ਸੁਖ ਨੇਹ। ਨਾਮ ਸਲਾਹੇ ਸਦਾ ਸੁਖ ਪਾਇਆ, ਨੇਕਰ ਵਾਸਾ ਪਾਏ ਦਾ। ਸਭ ਕੋ ਵਣਜ ਕਰੇ ਵਾਪਾਰਾ, ਵਿਣ ਨਾਵੇ ਸਭ ਟੋਟਾ ਸੰਸਾਰਾ। ਨਾਂਗੋ ਆਇਆ ਨਾਂਗੋ ਜਾਸੀ, ਵਿਣ ਨਾਵੇ ਦੁਖ ਪਾਏ ਦਾ। ਜਿਸ ਨੂੰ ਨਾਮ ਦੇ ਸੋ ਪਾਏ, ਗੁਰ ਕੇ ਸਬਦ ਹਰ ਮਨ ਵਸਾਏ। ਗੁਰ ਕਿਰਪਾ ਤੇ ਨਾਮ ਸਿਆ ਕਟ ਅੰਤਰ, ਨਾਮੋ ਨਾਮ ਧਿਆਏ ਦਾ। ਨਾਵੇ ਨੂੰ ਲੋਚੇ ਜੇਤੀ ਸਭ ਆਈ, ਨਾਉ ਤਿਨਾ ਮਿਲੇ ਤੁਰਪੁਰਬ ਕਮਾਈ। ਜਿੰਨੀ ਨਾਉ ਪਾਇਆ ਸੇ ਵਡਭਾਗੀ, ਗੁਰ ਕੇ ਸ਼ਬਦ ਮਿਲਾਏ ਦਾ। ਕਾਇਆ ਕੋੜ ਅਤ ਅਪਾਰਾ, ਤਿਸ ਬਹਿ ਪ੍ਰਭ ਕਰੇ ਵਿਚਾਰਾ। ਸੱਚਾ ਨਿਆਉ ਸੱਚੋ ਵਾਪਾਰਾ, ਨਿਚਲ ਵਾਸਾ ਪਾਏ ਦਾ। ਅੰਤਰ ਕਰ ਬੰਕੇ ਥਾਨ ਸੁਹਾਇਆ, ਗੁਰਮੁਖ ਵਿਰਲੇ ਕਿਨੇ ਥਾਨ ਪਾਇਆ। ਏਤ ਸਾਸ ਨਿਰਹਿ ਸਾਰਾ ਹੈ ਸੱਚੇ, ਹਰ ਸੱਚਾ ਮਨ ਵਸਾਏ ਦਾ। ਮੇਰੇ ਕਰਤੇ ਇਕ ਬਣਤ ਬਣਾਈ, ਇਸ ਦੇਹੀ ਵਿਚ ਸਭ ਵਧ ਪਾਈ। ਨਾਨਕ ਨਾ ਵਣਜੇ ਰੰਗ ਰਾਤੇ, ਗੁਰਮੁਖ ਕੋ ਨਾਮ ਪਾਏ ਦਾ। ਮਾਰੂ ਮਹੱਲਾ ਤੀਜਾ, ਕਾਇਆ ਕੰਚਨ ਸ਼ਬਦ ਵਿਚਾਰਾ। ਤਿੱਥੇ ਹਰ ਅਵਸਥੇ ਜਿਦਾ ਅੰਤ ਨਾ ਪਾਰਾ ਵਾਰਾ। ਅਣ ਦਿਨ ਹਰ ਸੇਵ ਹੋ ਸੱਚੀ ਬਾਣੀ, ਹਰ ਚੇਤੇ ਤਿਨ ਬਲਿਹਾਰੇ ਜਾਓ। ਗੁਰ ਕੈ ਸਭ ਤਿਨ ਮੇਲ ਮਿਲਾਓ, ਤਿਨ ਕੀ ਧੂਰ ਲਾਈ ਮੁਖ ਮਸਤਕ। ਸਤ ਸੰਗਤ ਬੈ ਗੁਣ ਗਾਏ ਦਾ, ਹਰ ਕੇ ਗੁਣ ਗਾਵਾਂ ਤੇ ਹਰ ਪ੍ਰਭਾਵਾਂ। ਅੰਤਰ ਹਰ ਨਾਮ ਸ਼ਬਦ ਸੁਹਾਵ, ਗੁਰਬਾਣੀ ਚੋ ਕੁੰਡੀ ਸੁਣੀਏ। ਸੱਚੇ ਨਾਮ ਸਮਾਏ ਦਾ, ਸੋਜਨ ਸਾਚਾ ਜੇ ਅੰਤਰ ਭਾਲੇ। ਗੁਰ ਕੈ ਸ਼ਬਦ ਹਰ ਨਦਰ ਨਿਹਾਲੇ, ਗਿਆਨ ਅੰਜਨ ਪਾਏ ਗੁਰ ਸ਼ਬਦੀ। ਨਦਰੀ ਨਦਰ ਮਿਲਾਏ ਦਾ, ਵੱਡੇ ਭਾਗ ਇਹੋ ਸਰੀਰ ਪਾਇਆ। ਮਾਨਸ ਜਨਮ ਸਬਦ ਚਿਤ ਲਾਇਆ, ਬਿਨ ਸਬਦੇ ਸਭ ਅੰਧ ਅੰਧੇਰਾ। ਗੁਰਮੁਖ ਕਿਸੇ ਬੁਝਾਏ ਦਾ, ਇਕ ਕਿਤ ਆਏ ਜਨਮ ਗਵਾਏ। ਮਨਮੁਖ ਲਾਗੇ ਦੂਜੇ ਪਾਏ, ਇਹ ਵੇਲਾ ਫਿਰ ਹਾਥ ਨਾ ਆਵੇ। ਭਾਗ ਖਿਸੇ ਪਛਤਾਏ ਦਾ, ਗੁਰ ਕੇ ਸ਼ਬਦ ਪਵਿੱਤਰ ਸਰੀਰਾ। ਤਿਸ ਵਿਚ ਵਸੇ ਸਤਗੁਣੀ ਗਹੀਰਾ, ਸੱਚੋ ਸਦ ਵੇਖੇ ਸਬਦਾਈ। ਸਸੁਣ ਮਨ ਨਮਸਾਏ ਦਾ, ਹੋਮੇ ਗੰਢ ਗੁਰ ਸ਼ਬਦ ਨਿਵਾਰੇ। ਹਰ ਜੂ ਹਿਰਦੇ ਰੱਖੋ ਉਰ ਤਾਰੇ, ਗੁਰ ਕੇ ਸ਼ਬਦ ਸਦਾ ਸਾ ਲਾਹੇ। ਮਿਲ ਸਾਚੇ ਸੁਖ ਪਾਏ ਦਾ, ਸੋ ਚੇਤੇ ਜਿਸ ਆਪ ਚੇਤਾਏ। ਗੁਰ ਕੇ ਸ਼ਬਦ ਵਸੇ ਮਨ ਆਏ, ਆਪੇ ਵੇਖੇ ਆਪੇ ਬੂਝੇ, ਆਪੇ ਆਪ ਸਮਾਏ ਦਾ। ਜੇਨ ਮਨ ਵਿਚ ਵਥ ਪਾਈ ਸੋਈ ਜਾਣੇ, ਗੁਰ ਕੇ ਸ਼ਬਦੇ ਆਪ ਛਾਣੇ। ਆਪ ਛਾਣੇ ਸੋਈ ਜਨ ਨਿਰਮਲ, ਬਾਣੀ ਸ਼ਬਦ ਸੁਣਾਏ ਦਾ। ਇਹ ਕਾਇਆ ਪਵਿੱਤ ਗਏ ਸਰੀਰ, ਗੁਰ ਸ਼ਬਦੀ ਚੇਤੇ ਗੁਣੀ ਗਹੀਰ। ਅਨਦਿਨ ਗੁਣ ਗਾਵੇ ਰੰਗ ਰਾਤਾ, ਗੁਣ ਕੇ ਗੁਣੀ ਸਮਾਏ ਦਾ। ਇਹੋ ਸਰੀਰ ਸਮੂਲ ਹੈ ਮਾਇਆ, ਦੂਜੇ ਪਾਏ ਪਰਮ ਭੁਲਾਇਆ। ਹਰ ਨਾ ਚੇਤੇ ਸਦਾ ਦੁਖ ਪਾਏ, ਬਿਨ ਹਰ ਚੇਤੇ ਦੁਖ ਪਾਏ ਦਾ। ਜੇ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵੇ ਸੋ ਪ੍ਰਵਾਨ, ਕਾਇਆ ਹੰਸ ਨਿਰਮਲ ਦਰ ਸੱਚੇ ਜਾਣ। ਹਰ ਸੇਵੇ ਹਰ ਮਨ ਵਸਾਏ, ਸੁਖੇ ਹਰ ਗੁਣ ਗਾਏ ਦਾ। ਬਿਨ ਭਾਗਾਂ ਗੁਰ ਸੇਵਿਆ ਨਾ ਜਾਏ, ਮਨਮੁਖ ਫੁੱਲੇ ਮੋਏ ਬਿਲ ਲਾਏ। ਜਿਨ ਕੋ ਨਦਰ ਹੋਵੇ ਗੁਰ ਤੇਰੀ, ਹਰ ਜੂ ਆਪ ਮਿਲਾਏ ਦਾ। ਕਾਇਆ ਕੋਟ ਪੱਕੇ ਖਟਨਾਲੇ, ਗੁਰਮੁਖ ਲੇਵੇ ਵਤ ਸੰਭਾਲੇ। ਹਰ ਕਾ ਨਾਮ ਧਿਆਏ ਦਿਨ ਰਾਤੀ,
ਊ ਤੂੰ ਪਦਵੀ ਪਾਏਗਾ। ਆਪੇ ਸੱਚਾ ਹੈ ਸੁਖਦਾਤਾ, ਪੂਰੇ ਗੁਰ ਕੇ ਸ਼ਬਦ ਪਛਾਤਾ, ਨਾਨਕ ਨਾਮ ਸਲਾਹੇ ਸਾਚਾ, ਪੂਰੇ ਭਾਗ ਕੋ ਪਾਏਗਾ। ਮਾਰੂ ਮੁਹੱਲਾ ਤੀਜਾ, ਨਿਰੰਕਾਰ ਆਕਾਰ ਉਪਾਇਆ, ਮਾਇਆ ਮੋਹ ਬਣਾਇਆ, ਆਪੇ ਖੇਲ ਕਰੇ ਸਭ ਕਰਤਾ, ਤੂੰ ਸਾਚਾ ਮਨ ਵਸਾਏਗਾ। ਮਾਇਆ ਮਾਈ ਤ੍ਰੈਗੁਣ ਪਰਸੂਤ ਜਮਾਇਆ, ਪਿਆਰੇ ਵੇਦ ਬ੍ਰਹਮੇ ਨੂੰ ਫੁਰਮਾਇਆ, ਵਰੇ ਮਹਾਵਾਰ ਛਿੱਤੀ ਕਰ, ਇਹ ਜਗ ਮੈਂ ਸੋਝੀ ਪਾਏਗਾ। ਗੁਰਸੇਵਾ ਤੇ ਕਰਨੀ ਸਾਰ, ਆਰਾਮ ਨਾਮ ਰੱਖੋ ਉਰਤਾਰ, ਗੁਰਬਾਣੀ ਵਰਤੀ ਜਗ ਅੰਤਰ, ਇਸ ਬਾਣੀ ਤੇ ਹਰ ਨਾਮ ਪਾਏਗਾ। ਵੇਦ ਪੜੇ ਅੰਦਨਵਾਦ ਸੰਭਾਲੇ, ਨਾਮ ਨਾ ਚੇਤੇ ਬੱਧਾ ਜਮਕਾਲੇ, ਦੂਜੇ ਪਾਏ ਸਦਾ ਦੁਖ ਪਾਏ, ਤ੍ਰੈ ਗੁਣ ਪਰਮ ਭੁਲਾਏਗਾ। ਗੁਰਮੁਖ ਇਕ ਸਿਉਂ ਲਿਵ ਲਾਏ, ਤ੍ਰਿਵਧ ਮਨਸਾ ਮਨੇ ਸਮਾਏ, ਸਾਚੇ ਸ਼ਬਦ ਸਦਾ ਹੈ ਮੁਕਤਾ, ਮਾਇਆ ਮੋਹ ਚੁਕਾਏਗਾ। ਜੋ ਤੁਰ ਰਾਤੇ ਸੇ ਹੁਣ ਰਾਤੇ, ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦੀ ਸਹਿਜੇ ਮਾਤੇ, ਸਤਿਗੁਰ ਸੇਵ ਸਦਾ ਪ੍ਰਾਪਾਇਆ, ਆਪੇ ਆਪ ਮਿਲਾਏਗਾ। ਮਾਇਆ ਮੋਹੇ ਪਰਮਨ ਪਾਏ, ਦੂਜੇ ਪਾਏ ਲੱਗਾ ਦੁਖ ਪਾਏ, ਸੂਹਾ ਰੰਗ ਦਿਨ ਥੋੜੇ ਹੋਵੇ, ਇਹ ਜਾਂਦੇ ਦਿਲ ਮਨ ਲਾਏਗਾ। ਇਹ ਮਨ ਭਏ ਪਾਏ ਰੰਗਾਏ, ਇਹ ਤਰੰਗ ਸਾਚੇ ਮਾਏ ਸਮਾਏ, ਪੂਰੇ ਭਾਗ ਉਹ ਇਹੋ ਰੰਗ ਪਾਏ, ਗੁਰਮਤੀ ਰੰਗ ਚੜਾਏਗਾ। ਮਨਮੁਖ ਬਹੁਤ ਕਰੇ ਅਭਿਮਾਨ, ਦਰਗੇ ਕਵੀ ਨਾ ਪਾਵੇ ਮਾਨ, ਦੂਜੇ ਲਾਗੇ ਜਨਮ ਗਵਾਇਆ, ਬਿਨ ਬੂਝੇ ਦੁਖ ਪਾਏਗਾ। ਮੇਰੇ ਪ੍ਰਭ ਅੰਦਰ ਆਪ ਲੁਕਾਇਆ, ਗੁਰਪ੍ਰਸਾਦੀ ਹਰ ਮਿਲੇ ਮਿਲਾਇਆ,

दसवें द्वार प्रगट हो आया ते अनघद शब्द बजे तुन बाणी सहजे सहे सुमाई हे जिन को करते तुर लिख पाई आन दिन गुर गुर करत विखाई बिनस गुर को सीजे नाही गुर चरणी चित लाई हे जिस पावे तसे आपे दे गुरमुख नाम पद

दिवस चार के दिसे संगी, ऊहा नाही जय पारी, तिन स्यो राच माच हित लायो, जो काम नहीं गावारी, हो नाही नाही किश मेरा, ना हमरो बसचारी, करन करावन नानके प्रभ, तंतन संग उधारी, सारग मल्ला पंजवा, मोहनी मोहत रहे न होरी, साधक सिद्ध सगल